रामकृष्ण हरी। प्रवास म्हणजे फक्त अंतर पार करणे नाही, तो स्वतःकडे जाण्याचा मार्ग असतो। वाटेत नजारे बदलतात, लोक बदलतात, आपणही बदलत जातो, हळूच नकळत, नाही का? कुठे थांबतो, कुठे शिकतो, कुठे हसतो, कुठे शांत होतो, हे सगळंच प्रवासाचं सौंदर्य आहे। शेवट महत्वाचा नाही, वाटच आयुष्य शिकवते। रामकृष्ण।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 29 ऑगस्ट हा दिवस क्रीडा, संस्कृती, आरोग्य आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो। भारताचे महान हॉकी जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। मोबाईल आणि स्क्रीनच्या विश्वातून बाहेर पडून मैदानी खेळांकडे वळणं आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणं हा या दिवसाचा मुख्य संदेश आहे। म्हणजेच आज आहे राष्ट्रीय क्रीडा दिन, अणुचाचणी विरोधी आंतरराष्ट्रीय दिन। संपूर्ण जगात अण्वस्त्रांचा धोका टाळण्यासाठी आणि मानवी सुरक्षिततेसाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे आजचा दिवस पाळला जातो। आणि आज क्रीडा आणि संगीत जगतावर राज्य करणाऱ्या दोन जागतिक महानायकांची जयंती आहे। भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग 3 सुवर्ण पदके मिळवून देणारे ज्यांच्या हॉकी स्टिकच्या जादूने संपूर्ण जगाला थक्क केलं, त्या मेजर ध्यानचंद यांची आज जयंती, हॉकीचे जादूगार। त्यानंतर आपल्या मूनवॉक आणि अद्भुत संगीताने संपूर्ण जगाला वेड लावणारा किंग ऑफ पॉप म्हणजेच मायकल जॅक्सन यांची सुद्धा जयंती। आणि आजचा मनभावन सुविचार, खेळ असो वा आयुष्य, केवळ प्रतिभा असणं पुरेसं नसतं तर त्या प्रतिभेला रोजच्या कडक शिस्तीची आणि अथक सरावाची जोड द्यावीच लागते। जो स्वतःच्या ध्येयाप्रती प्रामाणिक असतो यश त्याच्या पावलांशी नतमस्तक होत असतं। आणि आजची बोधकथा, 1936 बर्लिन ऑलिम्पिकची ही ऐतिहासिक गोष्ट आहे। हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताने जर्मनीचा त्यांच्याच देशात 8-1 असा दारुण पराभव केला होता। मैदानात मेजर ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकमधून चेंडू जणू बाहेरच येत नव्हता। सामना संपल्यानंतर जर्मनीचा क्रूर हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर स्वतः ध्यानचंद यांना भेटायला आला। ध्यानचंद यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलर म्हणाला, ध्यानचंद तू भारतीय सैन्यात साधा सुभेदार आहेस, तू भारतातून खेळणं सोडून दे आणि जर्मनीकडून खेळ, मी तुला जर्मन सैन्यात फील्ड मार्शल हे सर्वोच्च पद आणि अथांग संपत्ती देईन। त्या काळात हिटलरच्या शब्दाविरुद्ध जाण्याचं धैर्य कोणीही करत नव्हतं, पण मेजर ध्यानचंद यांनी क्षणभरही विचार न करता मान उंचावून अत्यंत बाणेदारपणे उत्तर दिलं, जनाब माझा भारत देश मला काय देतो हे महत्वाचं नाही, मी माझ्या भारत देशाला काय देतोय हे सर्वात महत्वाचं आहे, मी भारतासाठीच खेळणार। ध्यानचंद यांचा हा अथांग राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान पाहून हिटलर थक्क झाला आणि त्याने शांतपणे माघार घेतली। आजच्या या राष्ट्रीय क्रीडा दिनी ही गोष्ट आपल्याला खूप मोठा संदेश देते। पैशांपेक्षा, पदापेक्षा स्वतःचा देश, स्वाभिमान आणि आपल्या कामाशी निष्ठा राखणं हेच माणसाला जगात अमर बनवतं। आज 29 ऑगस्टचा हा शनिवार आपल्याला आरोग्य आणि शिस्तीचा संदेश देतो। रोजच्या धकाधकीत आपण आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो। तेव्हा एक संकल्प करूया, आजपासून रोज किमान अर्धा तास खेळ, व्यायाम किंवा पायी चालण्यासाठी नक्की वेळ काढूया। मुलांना मोबाईलपेक्षा मैदानी खेळांचं महत्व पटवून देऊया। खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या निरोगी शरीरात आणि प्रसन्न विचारात असते। जोपर्यंत तुमचं शरीर तंदुरुस्त आणि मन स्वच्छ, तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो। तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण खते या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। आता खत हा शब्द वापरल्याबरोबर आपल्या मनामध्ये अधिक उत्पादन देण्याचं ते माध्यम असतं असं समोर येईल आणि ते बरोबरही आहे। परंतु खत हा शब्द वापरल्यानंतर हरित क्रांतीचा जो आपला एक काळ आहे किंवा हरित क्रांती ज्याच्यामुळे आपल्याला अधिकाधिक आज फायदा मिळाला, तर त्यामध्ये संकरित वाण आणि रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकं किंवा रासायनिक कीडनाशकं ह्या महत्त्वाच्या बाबी समजल्या जायच्या आणि आजही ती काही प्रमाणात ते सत्य आहे। परंतु खतं म्हटल्याच्या नंतर फक्त रासायनिक खतं असं त्याची बाब म्हणत नाही। म्हणजे आपण खरं सांगायचं म्हणजे त्याचा जर का शास्त्रीयदृष्ट्या जर विचार केला तर पाण्याशिवाय इतर कोणती वस्तू जर ती जमिनीत टाकली असता ती जमिनीची जी सुपीकता वाढविते आणि झाडाच्या वाढीस चालना देते तीच आपण खत म्हणतो। मग ते सेंद्रिय असू शकतं, ते जैविक खत असू शकतं आणि रासायनिक खत जे आपल्या मनावर आज बिंबलेलं आहे ते वेगळं सांगण्याची जरूरत नाही। आज आपण त्याच्यापैकी जैविक खतासंदर्भामध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत। आता अलीकडचा काळ बदलत चालला आणि जैविक खताबद्दल सुद्धा आपल्याला हळू कळायला लागलं, ही गोष्ट खरी असली तरीही आजही जवळजवळ 60-65% कास्तकारांना जैविक खताबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या तेवढ्याशा स्पष्ट नाही। नेमकं जैविक खतं असतात काय आणि ती आपल्याला कशी फायदेशीर असतात, एकदा ही बाब आपण समजून घेतली तर मग पुढच्या गोष्टी ह्या अतिशय सोप्या होतात आणि उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं अस्त्र या जीवाणू खताच्या वापरामुळे मिळू शकतं। तर जीवाणू खतं ही जी असतात याचा अर्थ असा आहे की बघ, जी खतं जीवाणू वापरून तयार केली जातात ती जीवाणू खतं, आणि शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर प्रयोगशाळेत मित्रजीवाणूंची वाढ करून विशिष्ट माध्यमामध्ये त्यांची वाढ करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणारं जे खत आहे ते जीवाणू खत आहे। पण मित्रजीवाणू हे त्याच्यामध्ये मित्रजीवाणू यापेक्षाही जास्त आपण त्या व्याख्येमध्ये जर बोलताना बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की बुवा, मित्र जे काही सजीव आहेत मग त्याच्यामध्ये काही बुरशीसुद्धा आहेत त्यासुद्धा आपल्याला प्रयोगशाळेमध्ये वाढवतो आपण आणि एका विशिष्ट माध्यमामध्ये त्या आपण त्याच्यामध्ये टाकून आपण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो, त्याला फॉर्म्युलेशन्स असं सुद्धा म्हणतो आपण की बा वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्समध्ये आपण ते खतं पोचवत असतो। आता तुम्ही म्हणाल की हे जी सूक्ष्मजीव किंवा जीवाणू खतं ज्याच्याविषयी तुम्ही एवढं सांगून राहिलेले आहात त्याच्यामुळे काय फायदा होतो, तर त्याचे बरेचसे फायदे आहेत। जीवाणू खतामुळं आपल्याला अनेक गोष्टी, विशेषतः जो नत्र आहे ते स्थिरीकरण करण्याचं काम करतात ते। काही जीवाणू खतं हे सहजीवी असहजीवी पद्धतीनं, त्यानंतर काही जीवाणू खतं हे स्फुरद विरघळणारे म्हणून काम करतात, काही जीवाणू जे खतं आहेत तर ते आपल्याला विद्राव्य स्वरूपात स्फुरद जे आहे तो उपलब्ध करून देण्यासाठी काम करतात। सोप्या भाषेत सांगायचं तर अनेक अन्नद्रव्य, विशेषतः प्राथमिक अन्नद्रव्य जे आहेत आपली ती उपलब्धतेसंदर्भामध्ये ती मदत करतात आणि म्हणून त्यांचा वापर करणं आपल्याला अतिशय आवश्यक असतं। फक्त तो वापर जो आहे तो आपण कसा करावा, त्याच्यासाठी कोणतं खत कोणत्या पिकात किती प्रमाणात वापरावं, कोणत्या रूपात वापरावं, कोणत्या वेळी वापरावं हे आपण समजून घेणं आवश्यक आहे। जीवाणू खताचं अतिशय मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे। जसं मी म्हटलं की बा त्याचे काही फायदे आहेत, तर त्याच्यामध्ये काय असतं की उष्ण कटिबंधातील जमिनीत जर नत्र स्थिरीकरणाचं जे काम आहे ते फार कमी होतं, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनीतून नत्र जे आहेत ते पिकं उचलतात। शिवाय सूर्याची उष्णता जी आहे, पाण्यासमोर पाण्यासोबतचा निचरा आहे, जमिनीची धूप आहे, या सगळ्या बाबीमुळे नत्राचा मोठ्या प्रमाणात नाश होतो आणि म्हणून आपल्याला जीवाणू खताचा वापर करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो। जीवाणू खत ही नैसर्गिक असल्यामुळे काय होतं की पर्यावरणाचं प्रदूषण होत नाही, वातावरणात नायट्रोजन वायू हा विपुल प्रमाणात उपलब्ध असूनही बऱ्याच वेळा तो झाडांना मिळत नाही, पण काही जे जीवाणू खतं आहेत जसं रायझोबियम हे जे जीवाणू खत आहे हे जर वापरलं तर ते हवेतला नत्र स्थिर करतात आणि जो उपलब्ध नत्र नाही तो उपलब्ध करून देतात। सर्वसाधारणपणे जर विचार करायचा झाला तर 10-20% निव्वळ जीवाणू खताच्या वापरामुळे सुद्धा उत्पादन वाढू शकतं असं निष्कर्ष शास्त्रज्ञांजवळ आहेत। जीवाणू खतामुळं बियाची जी उगवण आहे ती लवकर होते आणि चांगली होते, जमिनीचा पोतसुद्धा त्याच्यामुळे सुधारतो। अनेक जीवाणू खताचे प्रकार आहे, त्याच्यापैकी रायझोबियम हे अतिशय महत्त्वाचं जीवाणू खत, सोयाबीन आहे, वाटाणा आहे, बरसीम आहे इत्यादी शेंगावर्गीय पिकाच्या विशिष्ट मुळ्यामध्ये नत्राचे स्थिरीकरण करणारे हे रायझोबियम नावाचे जीवाणू असतात आणि द्विदल धान्याच्या मुळांवर गाठी असतात। या गाठीमध्ये हे जे सूक्ष्म जीवाणू आहेत वसाहत करून
सहजीवी पद्धतीने जीवन जगतात. हे जे सूक्ष्मजीवाणू आहेत रायझोबियम, हे हवेतील नत्राचं रूपांतर अमोनियामध्ये करतात. या अमोनियापासून नत्राची संयुक्ते तयार होतात आणि ती झाडाच्या इतर भागांना मिळतात. त्यामुळे झाडाच्या निरोगी वाढीला मदत होते. हवेतील नत्राचं जे रूपांतर करण्यासाठी सूक्ष्मजीवाणूंना जी ऊर्जा लागते तिचा पुरवठा झाड कार्बनच्या संयुक्त कार्बन जो असतो त्या संयुक्त रूपामध्ये करीत असते. अशा प्रकारे सूक्ष्मजीवाणू आणि झाड एकमेकाच्या जीवनाला मदत करते आणि म्हणून त्याच्या संबंधाला आपण सहजीवन असं सुद्धा म्हणतो. याचे अनेक गट या रायझोबियम जीवाणूचे पडतात. त्याच्यामध्ये चवळी गटातील जे रायझोबियम आहे त्याच्यामध्ये चवळी, भुईमूग, तूर, वाल, मटकी, उडीद यांचा समावेश होतो. हरभरा गटामध्ये हरभऱ्याचं, ज्याला आपण हरभऱ्यामध्ये रायझोबियम जे आहे लुपिनी ज्याला आपण शास्त्रीय भाषेत म्हणतो तो हरभरा गटाचं जीवाणू आहे. वाटाणा गटामध्ये वाटाणा आहे, मसूर आहे, लाख आहे. घेवडा गटामध्ये श्रावण घेवडा किंवा इतर घेवडा. सोयाबीन गटामध्ये सोयाबीनचं जे जीवाणू खत आहे रायझोबियम, रायझोबियम जापोनिकम असं त्याला आपण म्हणतो ते. बर्सिम गटामध्ये बर्सिम आहे, क्लोवर आहे, तर इत्यादी जे आहेत ते घटक पडतात. त्याशिवाय अल्फा अल्फा गटामध्ये मेथी किंवा लसूण, घास इत्यादी. दुसरं जे आहे रायझोबियमचं, जसं आपण सांगितलं की हे सहजीवी पद्धतीनं नत्राचं स्थिरीकरण करतात वातावरणामधील आणि ते पिकांना मिळून देतात. दुसरे जे आहेत ते आपण म्हणतो ॲझोटोबॅक्टर. हे जे आहेत हे सूक्ष्मजीवाणू असहजीवी पद्धतीनं जमिनीत नत्राचं स्थिरीकरण करतात. त्यासाठी त्यांना जमिनीतील उपलब्ध स्वरूपात असणाऱ्या कार्बोहायड्रेटचा उपयोग होतो. या जीवाणूच्या वाढीसाठी भरपूर हवा लागते. जमिनीत जर स्फुरताचा अभाव असेल तर या जीवाणूची चांगली वाढ होत नाही. हे जे जीवाणू खत आहे हे एकदल पिकासाठी उपयोगी पडतं. उदाहरणार्थ ज्वारी आहे, बाजरी आहे, ऊस आहे, गहू आहे, भात आहे, मका आहे, या पिकामध्ये याचा वापर होतो. याशिवाय कापूस, सूर्यफूल, टोमॅटो, वांगी, मिरची, बटाटा, कांदा इत्यादी पिकातहीसुद्धा ॲझोटोबॅक्टरचा वापर आपल्याला करता येतो. ॲझोटोबॅक्टरचा वापर जर शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर एक दल जी पिकं असतात त्याच्यामध्ये करतात आणि हे असजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत. आपला नंतरचा वर्ग म्हणजे जो आहे तो आहे ॲझोस्पिरिलियम. आता ॲझोस्पिरिलियम जे आहे हे जीवाणू तृणधान्य आणि भाजीपाल्याच्या पिकामध्ये मुळ्यामध्ये आणि मुळ्याभोवती राहून जमिनीत नत्राचे स्थिरीकरण करतात. आणि हे जे जीवाणू आहेत ॲझोस्पिरिलियम ज्याला म्हणतो आपण, हे जीवाणू ॲझोटोबॅक्टर या जीवाणूपेक्षा थोडासा जास्त नत्र पिकांना पुरवतात. नंतरचा जो वर्ग आपण म्हणतो त्याला ॲझोला. ही जी आहे ॲझोला म्हणजे काय, की ही पाण्यातील फर्न जातीची लहान वनस्पती असते. या वनस्पतीमध्ये सायनोबॅक्टेरिया नावाचे सूक्ष्मजीवाणू सहजीवी पद्धतीने राहतात. हे जे जीवाणू आहेत ऑक्सिजन नसलेल्या ठिकाणी वाढतात. भाताच्या लागवडीमध्ये ॲझोलाचा उपयोग होतो कारण भाताचं जे उत्पादन आहे ते वाढवण्यास बऱ्याच वेळा नत्राच्या वापरावर मर्यादा पडते. कारण भात पिकवणाऱ्या लहान शेतकऱ्यांना नत्र खतं विकत घेणं परवडत नाही. त्यांच्या भात पिकाकरता नत्र स्थिरीकरण करणारा ॲझोला जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं जीवाणू खत आहे. ॲझोलामध्ये राहणारे जे सूक्ष्मजीवाणू फर्नची संपूर्ण नत्राची गरज पूर्ण करतात. ही वनस्पती कुजल्यानंतर भात पिकाला नत्र मिळतो, त्यामुळे भाताचे उत्पादन 100% वाढते असं शास्त्रज्ञांचं मत आहे. ॲझोलाचा जो उपयोग आहे तो हिरवळीचं खत म्हणून इतर पिकासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. तर हे झालं ॲझोलाच्या संदर्भामध्ये. तसंच आहे निळे हिरवे शेवाळ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी असं सुद्धा म्हणतो. हे एक पेशीय किंवा फांद्यासह किंवा फांद्याविरहित तंतू असतात. ज्या शेवाळामध्ये हेट्रोसिस्ट नावाचा रुंद भाग असतो ते शेवाळ नत्राचे स्थिरीकरण करते. आणि नत्राचे स्थिरीकरण करणारे अनेक प्रकारचे शेवाळे असतात. यामध्ये प्रामुख्याने ॲलोसिरा, टॉलिफोथ्रिक्स, नॉन स्टॉक आणि अनबिना यांचा समावेश आहे. तर ही जी ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे हे म्हणजे आपण ज्याला शेवाळ म्हणतो, शेवाळवर्गीय जीवाणू खत. तर वाढवर्धक पोषक पदार्थ तयार करून ते मिळून देते. याचाही वापर जो आहे भात पिकामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. याशिवाय जे जीवाणू खत आपण म्हणतो मायकोरायझा, तर मायकोरायझा ही जी आहे ही पांढरी बुरशी, जसं मी म्हटलं की सूक्ष्मजीव आपण ज्याला म्हणू, त्याचा वापर जीवाणू खतासाठी प्रयोगशाळेमध्ये त्यांची वाढ करून विशिष्ट मीडियामध्ये किंवा फॉर्म्युलेशनमध्ये ते आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. तर मायकोरायझा ही बुरशी आहे, हे जीवाणू नाही आहेत. ही जी पांढरी बुरशी मोठ्या झाडाच्या किंवा फळझाडाच्या मुळ्यावर वाढते. जंगलातील झाडाच्या मुळ्या आणि मुळ्यांवर सुद्धा ही बुरशी काही प्रमाणात दिसते. जमिनीत वाढणाऱ्या झाडांशी या बुरशीचा सहजीवी संबंध असतो आणि त्यामुळे काय होतं की त्या दोघांचाही लाभ होतो. जमिनीतील रोग जंतू जे आहेत झाडाच्या मुळ्यात शिरण्यास मायकोरायझामुळं अटकाव होतो आणि मायकोरायझा जमिनीतील स्फुरद्रव्य स्वरूपात फळझाडांना उपलब्ध होतात. तर हे झालं तुमचं मायकोरायझाच्या बाबतीमध्ये.
तर सेंद्रिय पदार्थाचं खत करणारे जीवाणूसुद्धा सूक्ष्म ज्याला जीवाणू खतामध्ये येतात त्याला कंपोस्ट डिकम्पोजिंग कल्चर असं सुद्धा म्हणतो आपण. तर हे काय करतात की अनेक प्रकारच्या सेंद्रिय पदार्थापासून जलद कंपोस्ट तयार करण्यासाठी मदत करतात. साधारणतः 1/2 किलो जीवाणू जे आहेत ते 1 टन सेंद्रिय पदार्थाचं कंपोस्ट तयार करण्यास त्याच्यामध्ये पुरेशी असतात. याच्याशिवाय सगळ्या आणखी एक महत्त्वाचं जीवाणू खत म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू खत ज्याला PSB असं म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, फॉस्फरस सोलबिलायझिंग बॅक्टेरिया. तर रॉक फॉस्फेटमधील जे स्फुरद आहे विद्राव्य स्वरूपात असल्यामुळं ते पिकांना उपलब्ध होत नाही. काही जीवाणू रॉक फॉस्फेट प्रक्रिया करून स्फुरद्राव्य स्वरूपात पिकांना उपलब्ध करून देतात. तर ही जी आहेत आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत ते स्फुरदाच्या उपलब्धतेकरता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. तर ही काही महत्त्वाची जी आहेत ती आपण जीवाणू खतं पाहिली. याच्याशिवायसुद्धा काही आहेत पण महत्त्वाची जर विचार केली तर ही जीवाणू खतं आपल्याला करता येतील. तर ही वापरण्याच्या ज्या पद्धतीचा आपण जेव्हा विचार करतो तर त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया हा अतिशय चांगली बाब आहे की ते माध्यम वापरून आपण याचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. पिशवीतील साधारण जीवाणू संवर्धन जे आहे एका घमाल्यात काढून घेतलं पाहिजे. एका पिशवीत साधारणतः 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन किंवा ज्याला आपण जीवाणू खत म्हणतो ते त्याचं पॅकिंग साधारणतः आढळतं. पण नेहमीच 250 ग्रॅममध्ये मिळेल असंही काही नाही. पण साधारणतः 250 ग्रॅमचं जे जीवाणू संवर्धक आहे ते एका पिशवीत आढळतं. या जीवाणू संवर्धकात सुमारे 1/2 लिटर पाणी टाकून घट्टसर द्रावण तयार करावं. बारदान किंवा ताडपत्रीवर पसरलेल्या बियावर तयार केले घट्टसर द्रावण शिंपडून सर्व बियांना लागेल अशा रीतीनं हलक्या हातानं चुळावं. की बऱ्याच वेळा सोयाबीनसारखं पीक जर असेल तर ही कोरडी पावडर जीवाणू खताची आपण त्याच्यात टाकायची आणि किंचित गुळाचं पाणी ज्याला म्हणतो 100 ग्रॅम गुळ 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन पाणी वेगळं करावं आणि किंचित पाण्याचा शिडकाव द्यावा. त्याच्यामुळे काय होईल की बियाणं उलगच होणार नाही आणि ती फुगीर होणार नाही. आणि हातानं न चोळता सोयाबीनसारखं जे सीड कोट नाजूक असेल तर सावलीत आपण ते ज्याला आपण याला म्हणतो की एखाद्या चवाळ्यात वगैरे ते चांगलं घोळून सावलीत वाळून मग पेरलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा याच्यामध्ये होतो. तर जीवाणू खतं वापरण्यासाठी बीज प्रक्रिया अतिशय चांगली बाब आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचे अतिशय उत्कृष्ट परिणाम आपल्याला दिसून येतात. याशिवाय काही प्रमाणात रोपावर उपचार आणि ऊसासारखं पीक असेल तर बेण्यावर उपचार. जसं उदाहरणार्थ ऊस असेल तर 50 लिटर पाण्यामध्ये ॲझोटोबॅक्टरची साधारणतः 8 पाकिटं म्हणजे साधारणतः 2 किलो ॲझोटोबॅक्टर जे आहे ते पाण्यात मिसळून चांगलं ढवळून ऊसाची कांडी बादलीतील मिश्रणात वापरूनसुद्धा करता येते. पण मुख्य जी बीज प्रक्रिया रूपात जर जीवाणू खतं वापरली तर चांगली असतात. याचं प्रमाण जे आपण वापरण्याचं आहे जीवाणू खताचं साधारणतः 10-15 किलो बियाण्याला जे आहे 250 ग्रॅम जीवाणू खत साधारणतः 10-15 किलो बियाण्यास पुरेसं असतं. या प्रमाणात जर ती वापरली तर त्याचा फायदा होतो. जीवाणू खतं वापरताना काही काळजी घ्यायची असते. त्याच्यामध्ये जीवाणू संवर्धन वापरताना पाकिटं जी आहेत ही थंड ठिकाणी सावलीत ठेवली पाहिजे. प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. जीवाणू संवर्धनात जीवाणू असतात जसं मी म्हटलं की हे खतंच मुळी सूक्ष्मजीवापासून तयार केलेली असतात. म्हणून ही खतं रासायनिक खताच्या बॅगमध्ये किंवा औषधामध्ये मिसळल्या जाणार नाही त्याची पूर्ण काळजी घ्यावी. बुरशीनाशके किंवा कीटकनाशके जी आहेत ती बियांना लावायची असल्यास प्रथम बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया करावी आणि नंतर जीवाणू संवर्धकाची आपण प्रक्रिया करायला पाहिजे. जीवाणू खतं वापरण्याची जी अंतिम तारीख पाकिटावर छापली असते त्यापूर्वीच आपण ती वापरली पाहिजे. आणि रायझोबियम जीवाणू खत पाकिटावर लिहिलेल्या पिकासाठी जे आहे तिथंच वापरावं. समजा जर आपण रायझोमिन जीवाणू खत एकदल धान्यासाठी वापरलं तर तिथं त्यांच्या मुळावर गाठी नसतात आणि तिथं त्यांची वाढ होणार नाही. म्हणून आपण त्याच्या ज्या काही सूचना असतात त्या पाळून वाचून त्या आपण त्याचा वापर करायला पाहिजे. अतिशय मोठ्या प्रमाणात जीवाणू खताचे फायदे होतात. ते नत्र स्थिर करण्यासाठी त्याचे फायदे होतात. 10-20% उत्पादन त्याच्यामुळे वाढतं. स्फुरद जे आहे ते उपलब्ध करण्यासाठीसुद्धा त्यांचा फायदा होतो. आणि मायक्रोरायझासारखं जर जीवाणू खत आहे ज्याच्यावर आपण चर्चा केली तर हे काय असतं की फळझाडाच्या मुळावर मायक्रोरायझा या बुरशीच्या तंतूचं आवरण तयार झाल्यामुळं मुळांना इतर रोगजंतूची बाधा होत नाही आणि जमिनीतील स्फुरद विरघळून तो जमिनीत वाढणाऱ्या फळझाडांना उपलब्ध करून देण्यासाठी मायक्रोरायझासारखं अतिशय फायदेशीर असं जीवाणू खत आहे. तर ही जी मूलभूत संकल्पना आहे जीवाणू खताची ती आपण समजून घेतली पाहिजे आणि जीवाणू खतं ही जी आहेत त्याची योग्य वर्गीकरण करून योग्य माहिती ठेवून योग्य पिकाकरता योग्य प्रमाणात योग्य वेळी जर वापरली तर ती जी खतं आहेत एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून आपल्या पीक उत्पादनात अतिशय फायदेशीर ठरू शकतात. नमस्कार.

हॅलो नमस्कार श्रोते हो, मी तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात आरजे कट्टा रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग. आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी जवळपास प्रत्येक मध्यम वर्गीय घरात सापडते, पण तिच्याबद्दल कधी आपण विचारच करत नाही. स्वयंपाक घराच्या दारामागे लटकणारी पिशव्यांची पिशवी. हो, तीच भाजीची, मेडिकलची, कपड्यांच्या दुकानाची, किराण्याची, एका मागोमाग एक जमा होत जाणारी पिशवी. आजचा हा विषय फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा नाही, तर आपल्या मनात साठलेल्या आठवणींचा, अपेक्षांचा, रागाचा, अहंकाराचा आणि कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलेल्या भावनांचाही आहे. चला तर मग हलक्याशा हास्यातून आणि एका सुंदर विचारातून आजचा प्रवास सुरू करूया. पिशव्यांची पिशवी. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्ये असतात. डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं. घरात कुठेतरी एक डब्बा असतो ज्यात स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट्स असतात. आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते पिशव्यांची पिशवी. तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहित नसतं. भाजीची पिशवी आली आत, मेडिकलची आली आत, कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन. ही ठेव हं, चांगली आहे. आता आपल्या घरात चांगली पिशवी ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही ती चांगली. कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुकते की दारामागून बाहेर डोकावू लागते. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? त्यावर उत्तर येतं, तुला काय त्रास होतोय, राहू दे, कधीतरी लागतील. मध्यमवर्गीय संसारात कधीतरी या दोन शब्दांची जेवढी जागा व्यापली आहे तेवढी बहुधा फर्निचरने सुद्धा व्यापलेली नाही. 10 वर्षापूर्वीचा मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्ट सुद्धा इतिहास जमा झाला, पण चार्जर मात्र आहे. दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे, त्यात मिठाई नाही, सध्या काहीच नाही, पण डबा फेकायचा नाही, कारण चांगला आहे. आणि एक शर्ट आहे जो सध्या बसत नाही, पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही. 5 किलो कमी झालं की होईल मला तो. तो शर्ट कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो. मला कधी कधी वाटत आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी साठवत असतो. कधीतरी लागेल, कधीतरी उपयोग होईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईन. हा, आणि मग एक दिवस जाणवतं आपल्या मनात सुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे. 10 वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे, 5 वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे, एक निर्णय चुकीचा घेतला होता तो आहे, त्याचं गिल्ट आहे, कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं त्याची अपेक्षा आहे, आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय. कशासाठी? बहुधा कधीतरी लागेल. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरंकारः शान्तिमधिगच्छति. माझं म्हणून प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही तो शांततेकडे जातो. गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही, ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते, कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते, मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच अडतं. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा, सगळंच कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे? कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे, कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं,
हे ठरवता येणं. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया मनातली. उपयोगाचं असेल ते ठेवू, शिकण्यासारखं असेल ते ठेवू, बाकीचं सरळ टाकून देऊ. कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस आज ठेवायलाच जागा उरणार नाही. मित्रांनो, घरातल्या पिशव्या आवरताना कदाचित आपल्याला काही मिनिटं लागतील, पण मनातल्या पिशव्या आवरायला कदाचित थोडं धैर्य लागेल. ज्या आठवणी आपल्याला बळ देतात त्या जपून ठेवूया, ज्या चुका आपल्याला शिकवतात त्यांनाही सोबत ठेवूया, पण ज्या गोष्टी फक्त मनाचा कोपरा अडवून बसल्या आहेत त्या अलगद सोडून देऊया. कारण आयुष्यात नवीन आनंद, नवीन माणसं आणि नवीन संधी यांना जागा हवीच ना. भगवद्गीतेचा संदेशही हाच सांगतो, जे अनावश्यक आहे त्याला धरून बसू नका, जे आवश्यक आहे तेच मनात ठेवा. आज घरी गेल्यावर कपाटातली पिशव्यांची पिशवी आवरा आणि शक्य असेल तर मनातलीही. मी आहे आरजे शुभांगी आणि हा होता आरजे कट्ट्या. पुन्हा एकदा भेटूया नव्या विषयासह, जे हसवेलही आणि विचार करायलाही भाग पडेल. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: नमस्कार श्रोतेहो, आजीबाईचा बटवा या सदराअंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत तारुण्य पीठिका या आजाराविषयी. आजारच म्हणता येईल ना
1: तारुण्य पीठिका याविषयी.
0: तारुण्य पीठिका याविषयी, तारुण्यावस्थेत चेहऱ्यावर जे छोटे छोटे फोड आणि गाठी येतात त्यांना व्यवहारात मुरुम, तारुण्य पीठिका किंवा आधुनिक वैद्यकानुसार पिंपल्स असे म्हणतात. मुरुम म्हणजेच पिंपल्स यांची पहिली अवस्था म्हणजे ब्लॅक हेड्स होय. किशोर अवस्थेतील मुलामुलींना ही समस्या मोठ्या प्रमाणावर सतावत असते. शरीरातील तैलग्रंथी सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात तेल उत्पादन करतात तेव्हा त्वचेवरील छिद्र बंद होतात, त्यामुळे चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स निर्माण होऊ लागतात. ब्लॅक हेड्स चेहऱ्यावर, नाकावर, गालावर आणि माथ्यावर येतात. चेहऱ्यावर तेलाची निर्मिती करणाऱ्या ग्रंथी अधिक असल्याने ब्लॅक हेड्स आणि मुरुम येण्याचे प्रमाण जरा जास्त असते. ज्यांची त्वचा प्रमाणापेक्षा अधिक तेलकट असते त्यांना ब्लॅक हेड्सची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली जाणवते. फेस वॉश, फेस जेल याचा वापर करून ब्लॅक हेड्सची समस्या सोडविल्या जातात. यांच्या वापराने चेहऱ्यावरील तेलाचे उत्पन्न कमी होते, त्यामुळे नवीन ब्लॅक हेड्स तयार होण्याची क्रिया खुंटते. सोबतच जुने ब्लॅक हेड्सही नाहीसे होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील तेज कायम ठेवण्यासाठी मेकअप कमीत कमी केला पाहिजे. आता यावरील उपचाराबद्दल आपण थोडंसं बोलूया. मुलतानी माती आणि गुलाब जल यांचा लेप चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम राहते, सोबत ब्लॅक हेड्सही कमी येतात. आठवड्यातून किमान एकदा तरी नारळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचा कोरडी पडत नाही. पाण्यात भिजलेल्या मुलतानी मातीत थोडीशी जवाची कणिक आणि हळदपूड टाकून तयार झालेले मिश्रण आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर लावल्याने ब्लॅक हेड्स कमी होतात आणि चेहराही खुलण्यास मदत होतो. दही किंवा ताकात ओव्याची पूड टाकून त्याचा लेप चेहऱ्यावर लावून ठेवावा. काही वेळानंतर हा लेप सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकावा. नारळाच्या तेलामध्ये आल्याचा रस मिसळूनही आपण चेहऱ्यावर लावल्याने यामध्ये आपल्याला बराच फरक जाणवतो. लिंबाचा रस, तुळशीच्या पानाचा रस, गुलाबजल आणि ग्लिसरीन हे सारख्या प्रमाणात मिसळून काचेच्या भांड्यात एकत्र करावे. हा लेप चेहऱ्यावर लावावा. 15 मिनिटांनी धुवून

वर्षापर्यंत मुलांमुलींमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. श्रोते हो, आयुर्वेदानुसार कफ, वात आणि रक्त यांच्या दृष्टीमुळे चेहऱ्यावर मुरुमा येतात, तर आधुनिक वैद्यकानुसार हे जीवाणूंमुळे मुरुमांची उत्पत्ती होते असं निष्पन्न झालं आहे. यात पहिले फोड बरे झाले की पुन्हा नवीन फोडांची उत्पत्ती होत राहते. हे फोड चेहऱ्यावर विशेषतः कपाळ, गाल, नाक या भागांवर विशेष प्रमाणात आढळून येतात. काही वेळा हे फोड दुखतात, पिकतात आणि दाबले असता त्यातून सफेद पिवळसर रंगाची बी बाहेर पडते, किंवा काही वेळा पूमिश्रित रक्तस्रावही बाहेर येतो. काही मुलांमध्ये हे फोड फारच मोठे झालेले दिसून येतात. बरेच वेळा चेहरा काळा पडतो आणि खडबडीतही होतो. साधारणतः वयाच्या 25 वर्षानंतर हे फोड किंवा मुरुम कमी होण्यास सुरुवात होते, परंतु बरेच वेळा या 25 वर्षानंतरही हे फोड किंवा मुरुम कमी झाल्याचे दिसून येतात. चेहरा नेहमी थोडंसं स्टॉप करा. साधारणतः आपण असं पाहतो की 25 वर्षानंतरही हे फोड किंवा मुरुम बरे झालेले आपल्याला दिसून येत नाही. आपण या आजाराविषयी थोडंसं जाणून घेतलं. आता यावर उपाय कोणते आहेत आपण याबद्दल आपण आता जाणून घेऊया. चेहरा नेहमी सकाळ संध्याकाळ रात्री गरम पाण्याने स्वच्छ धुवावा. चेहरा धुताना शक्यतो साबण न वापरता पाण्यात कडुलिंबाची पाने घालून ते पाणी उकळावे आणि नंतर त्या पाण्याने चेहरा धुवावा. तसेच चण्याचे पीठ लावून नंतर गरम पाण्यानेही चेहरा धुणे चांगले असते. साबण वापरायचा झाल्यास आयुर्वेदिक साबणांचा आपण वापर करू शकतो, किंवा 2 ग्लासभर पाण्यात 4 चमचे त्रिफळा चूर्ण घालून ते पाणी चांगले उकळावे आणि गाळून घेऊन त्या पाण्याने चेहरा धुवावा. त्यासोबत सकाळी आणि रात्री झोपताना चेहरा धुवून टर्किश टॉवेलने चांगला स्वच्छ करून घ्यावा. त्यासोबत चंदन आणि हळद यांचा जो लेप असतो तो चेहऱ्यावर लावावा. यानेही आपल्याला बराच फरक जाणवल्याचा दिसून येईल. त्यासोबत आंबे हळद, चंदन, वाळा यांचाही लेप करून आपण चेहऱ्यावर लावू शकतो. त्यासोबत खसखस आणि जायफळ यांच्याही लेपाचा आपण वापर करू शकतो. यामध्ये सूक्ष्म त्रिफळा यांच्या ज्या गोळ्या आहेत त्या आपण दोन ते तीन वेळा घेऊ शकतो. त्यासोबत चंद्रप्रभावटी ह्या ज्या गोळ्या असतात त्या दिवसातून आपण दोन ते तीन वेळा गरम पाण्याबरोबर घेऊ शकतो. त्रिफळा चूर्ण 2 ग्रॅम रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर घेतल्यास यात शौचास साफ होते आणि महत्त्वाचे असते म्हणून ते अधूनमधून घ्यायलाच हवे. आपण आता काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल थोडासा विचार करूया. ज्वारी, बाजरी, जुने तांदूळ, सर्व प्रकारची फळे, लोणी यांचा मात्र आपल्या आहारामध्ये नियमित समावेश असावा. अति आंबट, खारट, तिखट पदार्थ, तूप, लोणचे, पापड, फरसाण हे आपल्या रोजच्या आहारातून

आपण ब्लॅक हेड्स बद्दल आता जाणून घेतलं आहे. ब्लॅक हेड्सचं दुसरं रूप म्हणजे तारुण्य पिटिका. हा विकार सामान्यतः वयाच्या 16 वर्षापासून सुरू होऊन 25

श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. वो फिर नाही आते, काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी. वो फिर नाही आते, आयुष्यभर अगदी कशीही कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्यभर आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्वीकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित संपर्कापलीकडे पोहोचलेली असतात. मोबाईलमध्ये त्यांचा नंबर असूनही मीच का या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणाएकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरी आपल्यालाच येऊन बिलगणारी हीच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमान काळात ठेवायला हवं, संपर्कात राहायला हवं. अहो, वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना. तो संवाद अविरत चालू राहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन, एखादा मेसेज, नाहीतर स्वलिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोचवायला हवं, हो ना. आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात, नियती नावाच्या देवीने आशीर्वाद देताना प्रसाद म्हणून भरभरून वाटलेल्या. त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्णकाळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळसुद्धा तुम्ही उपभोगत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच, कारण तो काळ किंवा ती माणसं परत येत नाहीत हो. वो फिर नहीं आते ही अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्त्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं मीपणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून पुन्हा निरकून पाहायला हवीत, हो ना. त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली की ती परत येत नाहीत हो. गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं ना की ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंद वर्षाव करणारी ही माणसं फुलाची पाकळी पाकळी वेचावीत, अगदी तशीच वेचायला हवीत, हो ना.

माणसं ही अत्यंत महत्त्वाची असतात, त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं. ओळख जितकी जुनी तितकी मैत्री घट्ट होत जाते, नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं. अनेक तर्कवितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढणारे गैरसमज निर्माण होतात आणि ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळं विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो, आपणहून घट्ट धरून ठेवलं तर कदाचित थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल, हो ना.

आपल्या सगळ्यांचंच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही, कुणालाही कुणासाठी वेळ नाही. आपल्याला सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, ठरवलेलं ध्येय गाठायचं आहे, आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायची आहे. पण ती चौकट उभी करताना, पुढे जाताना गवसलेली ही आपली माणसं, आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंड भरून कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कोणीतरी हवं ना? नसेल तर खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्यासोबत आलेली सुबत्ता, सगळंच मातीमोल ठरेल, नाही का? आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडं कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसंसुद्धा कायमची आपल्याशी बांधता आली पाहिजेत, आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच. उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं. तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी, सुंदर निखळ हसऱ्या चेहऱ्याची. सच कहा है ना किसी ने,

0: विद्यावाणी आपण ऐकत आहात विद्यावाणी आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
1: 107.4 एफ एम वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद.

श्रोतेहो, आताच आपण युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद ऐकलात. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM.